सर्व ठौर मोहो सहाय दुष्ट दोख ते लेहो बचाई सवैया पाए गहे जबते तुमरे तबते को।